सब तो हो बाहर दिल के अंदर तू ही तू हो तू ही तू। ऐ मेरे मौला मेरी नजर में तू ही तू हो तू ही तू। सब तो हो बाहर दिल के अंदर तू ही तू हो तू ही तू।